प्रेम स्वरूप साई वात्सल्य सिंधु आई जोड़ूनिया है दोनी कर साष्टांग नमस्कार साई आई अमाला नाही माहित कि आम्ही किती पुण्य केले या आमच्या आई वडिलांनी कोणते पुण्य केले जे तुम्ही आम्हाला आपल्या इतक्या जवळ बोलवलं हा 3 वर्षाचा सुवर्ण काळ दिला स्वामी आमचा प्रत्येक श्वास तुमचा ऋणी आहे स्वामी आम्ही खूप चुका केल्या आहेत पण जर तुम्ही आम्हाला माफ नाही करणार तर कोण करेल स्वामी जर तुम्ही आपल्या चरणाशी आम्हाला सतत बरोबर ठेवणार असाल तर आम्हाला मुक्तीची पण आकांक्षा नाही स्वामी आम्हाला सतत तुमच्या बरोबर राहायचं आहे आज कितीही करून आभार व्यक्त करता येत नाही जय जय